पाण्याच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर. मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: शादी है

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे।

ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो, तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत।

0: SMS नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, मी प्रकाश फासे. मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. या घोषवाक्याबरोबर मी तुम्हाला तर आवाहन केलं, आनंदी रहा आणि आनंद लुटा. आणि आपण मागच्या भागात पाहिलं की त्यांचा मित्र सर्व धडपडी लटपटी करून मित्र भेटत नाही म्हणून सकाळी सकाळी पहाटेच त्याने मित्राला गाठलंय. दोघांमध्ये बोलणं चालू आहे, वाद नाही. आणि आपण इथपर्यंत आलो की नरेनने मोकळेपणानं सांगितलं, अरे तू तर माझ्या थोरल्या भावासारखा आहे आणि मी काय काय आहे याची जवळजवळ सर्व माहिती तुला आहे, म्हणून विचारतो माझ्या भवितव्याचा कुठल्या दिशेने विचार करा असा तुला वाटतं. त्याला तो म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ तयार नाही. परंपरागत पद्धतीने उत्तर देणं सहज शक्य आहे, पण भविष्यात एका संपन्न यशस्वी व्यक्तिमत्व उभं राहावं इतकी सामुग्री किंवा त्यापेक्षा अधिक तुझ्याकडे निश्चित आहे. या सर्वाच्या बळावर तू जीवन निर्वाह करा असं मला वाटतं. इतरांजवळ असते ती केवळ शाळा कॉलेजमधली मान्यता प्राप्त डिग्री पदवी, ती झाली उदरभरणाची प्रशस्तीपत्र पदवीपत्र, पण त्यांना आयुष्यभर भरपूर समृद्धी आणि सामाजिक ऐश्वर्य देऊ शकते. तुझ्याकडे तर याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा आहे. जीवनाचा तुझा अभ्यास सखोल आहे, तू अंधानुकरण करणारा नाहीस. अधिक सुज्ञपणे नेटकेपणाने तू जगू शकशील. बस इतकंच ज्ञानाविषयीची कृतार्थता मिळेल? जे समजलं आहे अभ्यासलंय ते प्रत्यक्ष कार्यान्वित होईल? आता तुझी कृतार्थतेची व्याख्या सांग मला. छे, मी नाही, तू म्हणालास सुज्ञपणे नेटकेपणाने म्हणजे काय? आता हे मी काय सांगायला हवं? तुझे वडील जगले, माझे वडील जगले, त्या पिढीतले जे जे थोर म्हणून आपल्याला नावं ऐकू येतात ते सगळे जगले तसे. त्यांनी व्यवसाय नीट केला, संसारही चांगला केला, समाजात नावलौकिकही मिळाला. यापेक्षा जीवनात दुसरं काय हवं असतं? त्या सर्वापैकी तू कोणाला कधी विचारलंस का? आयुष्यात ते ज्यांना मिळालं किंवा त्यांनी मिळवलं, त्यांनी त्यांना समाधान मिळालं का? नाही विचारलं. पण न विचारताही आपण जाणू शकतो की कुठल्याही व्यवसायाला, व्यवहाराला अशा अहिक गोष्टींना मर्यादाही नसतेच. मग अमर्यादा समाधान कसं मिळेल? अमर्याद आनंद कसा मिळेल हे कसं गृहीत धरायचं? माझ्या कल्पनेत हे समाधान म्हणजे कृतार्थता, ज्याने पूर्णता येते, अपूर्णता नाही. मग पूर्णत्व म्हणजे काय? पण पूर्णत्व म्हणजे मृत्यू का? अरे, मृत्यू ही काही शेवटची मर्यादा नाही. जीवनाचा अहिक प्रवास शरीराचं पतन झालं, शरीर नष्ट झाल्यावर सुरू होतो. आपल्या तत्वज्ञानाचा या जीवनसत्वावर विश्वास आहे. अपूर्णांकडून पूर्णत्वाकडे, अविकसित अवस्थेतून पूर्ण विकासाकडे जीवनाचा प्रवास होत असतो. पण या तत्वज्ञानाचा कुठे संबंध येतो? म्हणून तर आपण गतानुक होतो, आंधळ्याच्या रांगेप्रमाणे एकामागून एक अभिलाषेच्या लालसेच्या खड्ड्यात पडतो आणि सर्वनाश करून घेतो. पण म्हणून काही आयुष्य वाऱ्यावर सोडून देऊन भागता येत नाही. लौकिकात राहून व्यवहाराकडे, चालीरीतीकडे, परंपरेकडे पाठ फिरवून कसं चालेल? कुणास ठाऊक. पण त्या पलीकडचा तू विचार केलायस की नाही? नरेन मित्राला म्हणतो, माझं राहू दे, पण तुझं तुला कळायला पाहिजे. मी पूर्णत्वाचा प्रवासी आहे. जे अपूर्ण आहे ते माझ्या दृष्टीने अव्यवहार्य आहे.

जगाच्या व्यवहाराचे जाळ म्हणजे नकबर लालसेसाठी आमिषासाठी आयुष्याची संपूर्ण किंमत हिसकावून घेतं हे मला समजलंय. मी त्यात न फसण्याचा निश्चय केलाय. अरे हे वाईट आहे, फसवा आहे, शोषणार आहे, त्याबरोबर काही मंगलही आहे, उदात्तही आहे, निखळ आनंदाने लटलेलंही आहे. हे कसं विसरतो? नाही विसरत. पण ते सोनेरी जाळ आहे. डोळ्याला जे सगळं सुंदर दिसतं तरी ते जाळच आहे, लोखंडाळ्याची सोन्याची बेडी. तू समाजसुधारक वगैरे होतोस की काय? तसं असलं तरी चालेल. हे तू काय मध्येच काढलं? अरे ज्याला जर काही उद्योग करायचा आहे त्याला तू करू दे, पण सुरुवात स्वतःपासून करू लागते. मी नेमका कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, येण्याचं कारण काय, तात्पर्य काय, मी कुठे जाणार आहे, म्हणजे तू आत्मज्ञान का म्हणता तसंच काहीतरी म्हणायचं आहे का तुला? स्पष्टच बोलायचं म्हणजे तरुणपणी वाढत्या अशा आकांक्षा पायी मनुष्य बराच स्वप्नाळून जातो. नाही नाही त्या कल्पना करतो, नाही नाही त्या आशा करतो, काही ध्येय बाळगतो. पण तो सुवर्णकाळ वेळीच संपुष्टात आला तर ठीक होतो. ती स्वप्नसृष्टी संपायला उशीर झाला की मात्र आयुष्यभर आठवण राहील अशी फजिती होते. वाटतं तुझं तसं नाही ना होणार? माझ्याबद्दलची कळकळ आणि तळमळ याबद्दल मित्रा तुला मनापासून धन्यवाद. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पागलपणा करीत आहे, एकदम कबूल. पुष्कळ जन्म असतात जीवाला, त्यात एक फुकट गेला, दुसऱ्याचं काय? सत्य हे कठोर असतं दादा. मी ठामपणे त्या निश्चयाला आलोय की संन्यासच मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आहे. पूर्ण विकासाचा खरा रस्ता तोच आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. नेहमी बदलणाऱ्या नाशवंत आणि लालसेने सैरा वैरा धावण्यापेक्षा न भावणाऱ्या, न मानवणाऱ्या, लांड्या लबाड्या, तडजोडी, मनाविरुद्ध वागणं अमर अक्षय आहे ते, ज्याला सत्य शिव सुंदर म्हणतात. त्या सत्तत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी जीवन वेचून घेणं, सगळं जीवन घालणं हाच खरा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मित्र श्वास रोखून ऐकतच बसला. अखेर तो न राहून म्हणाला, तुझी बुद्धिमत्ता, तुझी विलक्षण प्रतिभा, तुझा विविध अभ्यास व्यासंग खूप दांडगा. तू तत्वज्ञान वाचलंय, तू तत्वते पचवलेस, हार्बर्ट स्पेन्सरला पत्र लिहून शंका विचारून मतप्रदर्शन केलंय, त्याची शाबासकी मिळवली आहे. हिस्ट्री साहेब तर तुझी तोंड फाटून स्तुती करतात, त्याला असलं फळ लागावं काय? हे बघ विरजदा, इतकं वाचलं म्हणूनच कळलं की माझ्या ज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला मर्यादा आहेत. तत्वज्ञ हे विचार करू शकतात, चिंतनामुळे त्यांची स्वतःची एक विचारसरणी तयार होते. पण याचा अर्थ असा नाही होत की जे चिंतन करतात ते त्यांना समजलंय, त्यांना कळलंय, उमजलंय, त्याची त्यांना प्राप्ती झाली आहे. नुसते विचार, नुसती मतं, नुसते आडाखे, नुसते अंदाज, अरे त्यांना प्रयत्न करायला हवा. एका स्मृतिवचनात म्हटलंय, नायत महात्मा प्रवचेन लभ्यम न मेधया न बहुना श्रुतेन. बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न करून बहुश्रुत आहे म्हणून सत्य गवसत नाही. ते त्याला लाभलं की ज्याच्या लाभासाठी आयुष्य बाजी लावावी लागते, आयुष्याची बाजी लावावी लागते. हे मला समजलं आहे, ती माझी दिशा आहे. मित्रा आधी काय सांगू रे तुला, पुष्कळ वाचलं, पुष्कळ सत्संग केला, पण इथे कुठेही मला याची प्रचिती